0: चितले दे अर्थात चितले दास ने पचितले दे
1: अर्थात चितले दास ने पचितले दे
0: जो दल मिल दिल दास ने तुझे ले दे अर्थात चितले दास ने